संकल्प कंप वपे एतम खवोक्तम ने नतो ने अहो वहे लय अहो वहे अहे लय अहो वहे लय आहे आहा आहा आहा हे हे हे Ha ha ha ha ha ha ha hey hey hey hey hey.